एक ओंकार सतगुर प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतह, जाप श्री मुख वाग पातशाही दसवीं छपै छन त्वै प्रसाद। चक्र चिन्ह अर बरन जात अर पात ना हिंजे, रूप रंग अर एक भेख को कह न सकत के। अचल मूर्तन भव प्रकाश अमित उच कहे जय कोट, इंद्र इंद्राण साहि सान गणित जय। त्रि पवन महीप सुर नर असुर नेत नेत मंत्रण कहत, त्वै सर्व नाम कथय कम कर्म नाम वर्णत सुमत। भुजंग पर्यात छंद नमस्तं अकाले, नमस्तं कृपाले, नमस्तं रूपे, नमस्तं अनूपे, नमस्तं भेखे, नमस्तं लेखे, नमस्तं काये, नमस्तं जाये, नमस्तं गंजे, नमस्तं भंजे, नमस्तं नामे, नमस्तं ठामे, नमस्तं कर्म, नमस्तं धर्म, नमस्तं नाम, नमस्तं ताम, नमस्तं जीते, नमस्तं पीते, नमस्तं बाह, नमस्तं ढाह, नमस्तं नीले, नमस्तं नादे, नमस्तं छेदे, नमस्तं गादे, नमस्तं गंजे, नमस्तं पंजे, नमस्तं उदारे, नमस्तं पारे, नमस्तं सोएकै, नमस्तं अनेकै, नमस्तं भूते, नमस्तं जूपे, नमस्तं निरकर्मे, नमस्तं निर्भरमे, नमस्तं निर्देशे, नमस्तं निर्भेषे, नमस्तं निर्नामे, नमस्तं निर्कामे, नमस्तं निर्धाते, नमस्तं निर्काते, नमस्तं निर्धूते, नमस्तं भूते, नमस्तं लोके, नमस्तं शोके, नमस्तं निर्तापे, नमस्तं थापे, नमस्तं त्रिमाने, नमस्तं निधाने, नमस्तं गाह, नमस्तं बाह, नमस्तं त्रिवर्गे, नमस्तं स्वर्गे, नमस्तं प्रभोगे, नमस्तं सुजोगे, नमस्तं रंगे, नमस्तं भंगे, नमस्तं गम्ये, नमस्तं स्त्रमे, नमस्तं जलाश्र, नमस्तं निराश्र, नमस्तं अजाते, नमस्तं पाते, नमस्तं मज्जमे, नमस्तं स्तज्मे, अदेशं देशे, नमस्तं अपेसे, नमस्तं निर्तामे, नमस्तं निर्वामे, नमो सर्वकाले, नमो सर्वदयाले, नमो सर्वरूपे, नमो सर्वभूपे, नमो सर्वखापे, नमो सर्वथापे, नमो सर्वकाले, नमो सर्वपाले, नमस्तस्य देवे, नमस्तं अपेवे, नमस्तं जन्मे, नमस्तं सुभनमे, नमो सर्वगौने, नमो सर्वभौने, नमो सर्वरंगे, नमो सर्वभंगे, नमो कालकाले, नमस्तस्य दयाले, नमस्तं अवर्णे, नमस्तं अमरणे, नमस्तं गिरारंगे, नमस्तं गिरधारंगे, नमो सर्वतन्दे, नमोस्तु अबन्दे, नमस्तं नरसाके, नमस्तं निर्वाके, नमस्तं रहीमे, नमस्तं करीमे, नमस्तं अनन्ते, नमस्तं महन्ते, नमस्तस्त्रागे, नमस्तं सुहागे, नमो सर्वशोकं, नमो सर्वभोगं, नमो सर्वकर्ता, नमो सर्वहर्ता, नमो जोगजोगे, नमो भोगभोगे,